0: La nuova Ciapalavorei.
1: Le storie che guardavo alla tu che asura era vera te usle pani sangera rola.
0: उसले पनि सम्झेर रोला. अब चाहिँ एक दुई पालो गरेर हामी छुटिनुपर्छ है. ल बात छ.